0: गोली चांज जर साकर चीजर लुटिन जु
1: दिई लंदर सतन बा काना चीजे लोटो जो
0: बेचे लोटो
1: बेचे लुटिन चीनी
2: सिकेना बचो कुनकामसा ताताने पेजो लोंगटेन नेटे ले कॉन कंक्री लोंगटेन चे बुजे लोटो छु छु सुरी ख्यामले पुरा जौ जौ मेच का ना रेका ची हिम जौ सोय चोंगरे नावे बुजे लोटो ल ये जोंने बु मेता लुय दावा दिम्पे दाखीता जाका चिबजो कॉन टुन दोदु चे छ्योरी लोसा खेरंगने
3: जी जी दिनखो